0: बजे वस्तु और सेवा कर जीएसटी भारत के कर सुधारों में परिवर्तनकारी भूमिका विषय पर परिचर्चा प्रसारित करेगा। परिचर्चा में केंद्रीय अप्रत्यक्ष कर और सीमा शुल्क बोर्ड के जीएसटी नीति प्रकोष्ठ के आयुक्त गौरव सिंह शामिल होंगे। अंत में मुख्य समाचार एक बार फिर। भारतीय नौसेना ने तटीय उथले समुद्री क्षेत्रों में खतरों से निपटने के लिए पनडुब्बी रोधी युद्धपोत आईएनएस मांगरोल को अपने बेड़े में शामिल किया। भारत के मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ति सूर्यकांत ने इंडिया ब्लॉक के साथ बैठक अनुरोध पर प्रतिक्रिया देते हुए कहा, सर्वोच्च न्यायालय के द्वार हर भारतीय नागरिक के लिए खुले। सर्वोच्च न्यायालय तक विपक्षी दलों के विरोध मार्च के मद्देनजर दिल्ली पुलिस ने दिल्ली में सुरक्षा बढ़ाई। दिल्ली मेट्रो के 6 स्टेशनों के प्रवेश और निकास द्वार शाम 4 बजे तक बंद। दिल्ली पुलिस ने विरोध प्रदर्शनों के लिए 3 नए स्थल निर्धारित किए। जंतर मंतर को विरोध प्रदर्शन स्थल की सूची से हटाया। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आकाशवाणी हे आकाशवाणीचं हैदराबाद केंद्र आहे। मध्यम लहरी 406.5 मीटर 738 kHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित करीत आहोत आजचा आपला मराठी कार्यक्रम निशिगंध। सर्व रसिक श्रोत्यांना मेघना ढवूचा सप्रेम नमस्कार। श्रोते हो, 11 ऑक्टोबर रोजी जागतिक बालिका दिवस साजरा केला जातो। कोणत्याही कुटुंबाचा आणि राष्ट्राचा खरा विकास तिथल्या मुलांच्या सक्षमीकरणावर अवलंबून असतो। मुलींना समाजात समान हक्क, उत्तम शिक्षण आणि सुरक्षित वातावरण मिळावं तसंच त्यांच्यावरील अन्यायाला आळा बसावा हाच हेतू। श्रोते हो, 11 ऑक्टोबर रोजी जागतिक बालिका दिवस साजरा केला गेला, याचंच निमित्त साधून आजच्या निशिगंध मराठी कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत मुलींचे हक्क आणि उज्ज्वल भविष्य या विषयावर अॅडव्होकेट अंजली देशमुख यांची मेघना ढवू यांनी घेतलेली मुलाखत, ऐकूयात तर मग। श्रोते हो, दरवर्षी 11 ऑक्टोबर रोजी जागतिक बालिका दिवस साजरा केला जातो, याचंच औचित्य साधून मुलींचे हक्क आणि उज्ज्वल भविष्य या महत्वाच्या विषयावर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आकाशवाणी हैदराबाद स्टुडिओत कायदेतज्ञ अंजली देशमुख यांना आमंत्रित केलंय। अॅडव्होकेट अंजली देशमुख, नमस्कार। मग मॅडम, आकाशवाणी स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत।
2: नमस्कार मॅडम।
1: श्रोते हो, अॅडव्होकेट अंजली देशमुख ह्या तेलंगणा राज्यात तसंच उच्च न्यायालयात आणि जिल्हा न्यायालयांमध्ये अधिवक्ता म्हणून सध्या कायदेशीर मार्गदर्शन आणि न्यायालयीन प्रतिनिधित्व करतायत। राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्थांशी संलग्न तसंच गरजू वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींच्या कल्याणासाठी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अॅडव्होकेट अंजली देशमुख या सक्रिय सहभागी असतात। तसंच सामाजिक कार्यांमध्ये उल्लेखनीय कार्यांबद्दल विविध पुरस्कार आणि सन्मान अॅडव्होकेट अंजली देशमुख यांनी प्राप्त केलाय। अॅडव्होकेट अंजली देशमुख मॅडम, 11 ऑक्टोबर रोजी बालिका दिवस साजरा करतो, तर बालिका दिवस साजरा का केला जातो, त्याचा उद्देश नेमका काय आहे?
2: बालिका दिवस हा राष्ट्रीय स्तरावर आणि जागतिक स्तरावर सेलिब्रेट केला जातो आणि त्याचा उद्देश एकच आहे की मुलींचं शिक्षण, त्यांच्या ज्या गरजा आहेत, बेसिक मूलभूत गरजा ज्या आहेत, त्या गरजा पाहून त्यांच्याविषयी शिक्षण, समाजामध्ये त्यांचं स्थान, त्यांना कसं सेल्फ इंडिपेंडेंट बनावं, कसं स्वावलंबी त्यांना बनावं, हा प्रत्येक देशामध्ये ह्याच्याबद्दल विचार केला जातो। तो प्रत्येक देशाच्या राष्ट्रीय पातळीवर किंवा मग जसे राज्याच्या पातळीवर विचार केला जातो आणि बेसिकली मुलींना कसं समाजामध्ये कसं उच्च स्थान मिळवून देता येईल त्याच्याबद्दल नेहमी गव्हर्नमेंट हा विचाराधीन असतात प्रत्येक गर्ल्सबद्दल, म्हणजेच आपल्या 18 वर्षाखाली मुली ज्या असतात त्यांच्याविषयी, कारण ते भविष्य आहे देशाचं। जवळपास 50% म्हणजे 50% मुलांच्या तुलनेमध्ये 50% जगामध्ये स्थान आहे मुलींचं आणि तेवढी संख्या आहे, त्याच्यामुळे अर्धी जी लोकसंख्या आहे त्याच्याबद्दल विचार करणं खूप महत्वाचं असते आणि म्हणून प्रत्येक देश राष्ट्रीय पातळीवर असो किंवा जागतिक पातळीवर असो ते ह्याचा विचार करतात। सर्वांगीण विकास मुलींचा कशा प्रकारे करता येईल हे प्राधान्य देऊन विचारात घेऊन प्रत्येक देश आणि प्रत्येक राष्ट्र हे ठरवत असतं।
1: अच्छा, अंजली मैडम, आजच्या आपल्या संवादाचा मूळ विषय मुलींचे हक्क आणि उज्ज्वल भविष्य हा आहे. तर नेमके मुलींचे हक्क काय, कायद्यात काय तरतूद आहे?
2: मुलींना हक्क

0: जसं आपण या जनरेशनमध्ये राहतोय, तर या जनरेशनमध्ये मुलींना खूप फेस करावं लागतंय. पहिले फेस करावं लागत होतं, आता थोडी परिस्थिती थोडी बदललेली आहे. मग आता जे स्थिती आपण पूर्वी जे अनुभवलेली आहे किंवा समाजाने जी स्थिती अनुभवलेली आहे ती स्थिती आता अनुभवू नये म्हणून खूप राष्ट्रीय स्तरावर किंवा राज्य स्तरावर जसे ऍक्ट वगैरे अंमलात आणलेले आहेत, त्याच्यामधून एक मी तुम्हाला सांगते की जसे सायबर क्राईम्स होतात किंवा मग मुलींना ऑफिसमध्ये काम करताना जे प्रति ते पॉश ऍक्ट म्हणून प्रत्येक ऑफिसमध्ये असते, तिथे एक लेडी त्याला रिप्रेझेंट करत असते. एक पॉक्सो ऍक्ट असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक तुमचे राईट्स जे असतात ते प्रोटेक्ट केले जातात. दुसरं म्हणजे हुंडाबळी असते आणि एक भ्रूण हत्या असते, तो एक कायदा आहे. आणि शिक्षणाचा कायदा आहे, कंपल्सरी एज्युकेशन केलेलं आहे कॉन्स्टिट्यूशननी आर्टिकल 21 मध्ये. तर हे जे कायदे आहेत ते बेसिक कायदे आहेत. आणि सायबर क्राईम, आजकाल जे सायबर क्राईम जे वाढतंय त्याच्यामध्ये काही हेल्पलाईन्स आहेत, जसे 1098 जी हेल्पलाईन आहे ती 24 तास असते आणि त्या हेल्पलाईनवरून तुम्ही 24 तास मदत घेऊ शकता. ती जी महिला असतात त्या त्याला लीड करत असतात त्या टीमला, आणि तुम्हाला जे काही गाईड ते तुमच्या पर्यंत ते पोहोचून देण्याचं काम त्यांचं असतं.
1: अॅडव्होकेट अंजली देशमुख मॅडम, ग्रामीण आणि शहरी भागातील बालिकांचे हक्क यात काही फरक आहे का? काही कायद्यात तरतूद अशी केलेली आहे की ग्रामीण बालिका आणि शहरी बालिका?
0: होय मॅडम, ग्रामीण भागामध्ये शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागांमध्ये ज्या मुलींना जे स्थिती त्यांना फेस करावी लागते किंवा ज्या परिस्थितीला त्यांना सामोरे जावं लागतं, तर त्याच्यामध्ये कसं आहे की त्यांना खूप खूप सुविधा नसतात. जसं चांगल्या घरच्या मुली असतात किंवा श्रीमंत घरच्या मुली असतात त्या शहरात जाऊन शिकतील किंवा त्यांना इंटरनेट असेल किंवा एक्सपोजर असेल, पण गरीब घरच्या मुली त्यांना नाही त्यांना सुविधा असतात. अशा वेळेमध्ये त्यांना त्याच्या कुठेतरी त्या मागे असतात, त्या मुलींच्या मागे असतात. त्याच्यामुळे कसं ना त्यांना कसं पुढे आणायचं म्हणून गव्हर्नमेंट सक्षम असते नेहमी, आणि त्या मुलींना फेस हे करावं लागतं की कुटुंबामधून समाजामधून किंवा मग कुठेतरी त्यांना हीनपणाची भावना किंवा मुलगी आहेस तू, तुला घरच सांभाळावं लागेल किंवा मग समोर जाऊन तू काय करशील, हे सगळे प्रश्न तिला लहानपणी खूप भेडसावत असतात आणि त्याच्यामुळे तिला प्रॉपर सपोर्ट नाही मिळत घरून. आणि मग पॅरेंट्स जे असतात ते म्हणतात जाऊ देत ना, मग मुलगा शिकतोय ना, मुलगा माझ्याजवळ एवढे पैसे नाही. पण मुलींना जर शिकवायचं असेल तर त्यांना तुम्ही एक गुंतवणूक म्हणून समजवा आणि त्यांना खर्च म्हणून समजू नका, कारण मुली मुलांपेक्षा सक्षम आहेत हे विसरू नये.
1: तुम्ही खूप छान सांगितले की ग्रामीण आणि शहरी भागातील फरक काय आहे आणि खरंच असा भेदभाव करू नये. मॅडम, आजच्या मुलींसमोर सर्वात मोठी संधी आणि त्याचबरोबर सर्वात मोठी आव्हाने कोणती आहे?
0: मुलींना शिक्षणाचा अधिकार गव्हर्नमेंटने दिलेला आहे. आता जे आई वडील आहेत किंवा नातेवाईक आहेत थोडे ते म्हणजे आता जगाला पाहून किंवा मग थोडेसे मुली कशा सक्षम आहेत हे इकडे तिकडे पाहून किंवा ज्या महिला समाजामध्ये ज्या समोर गेलेल्या आहेत त्यांना पाहून त्यांना आदर्श घेऊन ते त्यांना असं वाटतं की आपली मुलगी कुठेतरी सामोर गेली पाहिजे आणि ती कुणापेक्षा कमी नाही हे तिने साध्य करून दिलेलं असतं. कुठेतरी अभ्यासात ती हुशार असते आणि ते स्पोर्ट्समध्ये हुशार असते, ती कौशल्य प्रत्येक कौशल्य तिच्यामध्ये असते. कधी कधी ते घरच्या मुलापेक्षाही सक्षम असते, तर हे पालकांनी ओळखलेलं असते, समाजाने ओळखलेलं असते आणि कुठेतरी गव्हर्नमेंटने त्यांना इतक्या सुविधा दिलेल्या आहे. मॅडम, त्यांना शिक्षणामध्ये सुविधा आहे, सवलती आहे, त्यांच्यासाठी वसतिगृहाची सुविधा आहे आणि त्यांच्यासाठी शिक्षण मोफत आहे ग्रॅज्युएशन पर्यंत. त्यांना खूप फॅसिलिटी दिलेल्या आहे गव्हर्नमेंटनी, त्याच्यामुळे शिक्षणाचा खर्च कमी लागत असल्यामुळे किंवा मग मुली मुलापेक्षा जास्त समोर जात असल्यामुळे कुठेतरी त्यांना वडिलांना वाटते, कारण आजकाल आई वडील पण एज्युकेटेड आहे, त्याच्यामुळे त्यांनाही असं वाटते की माझी मुलगी समोर गेली पाहिजे, अमुक तमुकाची मुलगी समोर गेली तर माझी मुलगी समोर गेली पाहिजे. ह्या जेव्हा गोष्टी असतात त्याच्यामुळे एकाचं अवलोकन करून दुसरा व्यक्ती किंवा एका मुलीचं अवलोकन करून दुसरा कुठेतरी दुसरा व्यक्ती असं समाजामध्ये जागृती होते आणि अशा प्रकारे ती चैन अशी वाढत जाते आणि त्याच्यामुळे समाजात जागृती निर्माण होत आहे. आणि कायदे तसे बनवलेले आहे की पोरींना तुम्हाला प्रत्यक्षात तिच्यावर कंट्रोल करण्याची गरज नाही. मुलगी इतकी अवेअर झालेली आहे समाजात राहून की तिला कोणाची गरज नाही, ती सक्षम झालेली आहे. आज
1: आपल्या या भारतासारख्या प्रगतीशील देशात मुलींचं शिक्षण आणि त्या खऱ्या सक्षम झाल्यात ह्या तुमच्या आताच्या ह्या संवादातून आपल्या सगळ्या श्रोत्यांना समजलं असेल. अॅडव्होकेट अंजली देशमुख मॅडम, प्रगतीशील देशात आजही मुलींवर अत्याचार होताना आपण बघतो, म्हणजे ही संख्या खूप कमी झालेली आहेच, तरी पण पालकांनी घरातून आपल्या मुलींना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी नेमकं काय करायला?
0: हो तर मॅडम, ह्याच्यासाठी त्यांनी एकतर भेदभाव करू नये मुलं आणि मुलींमध्ये, दुसरं म्हणजे मुलींना हे सांगू नये की तू फक्त घरी तुझं फक्त घर तुझं मूल आणि बाळ चूल आणि मूल फक्त एवढंच. नाही, मुलगी जर शिक्षित झाली तर कुटुंब शिक्षित होतं, कुटुंब शिक्षित झाली तर समाज शिक्षित होतो आणि ऑटोमॅटिकली समाज जर शिक्षित झाला तर देश शिक्षित होतो. आणि हे खूप स्त्रियांनी समजून दिलेलं आहे. इंदिरा गांधी आहे, किरण बेदी आहे किंवा सुनीता विल्यम्स आहे, अशा अनेक स्त्रिया आहे ज्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आवर्जून काम करतात आहे आणि त्या कुठेच कमी नाही आहे. जेव्हा ह्या गोष्टी आपण अनुभवतो तर काही प्रमाणात

0: ची बिलकुल मानणार नाही की कुठेतरी त्यांना फेस करावं लागत नाही, सोसायटीमध्ये त्यांना फेस करावं लागतं. पण जर आपण बघितलं तर रेशिओ जो जुन्या काळामध्ये जो रेशिओ होता तो रेशिओ आणि आजचा रेशिओ पाहिला तर खूप मोठी तफावत आहे. आणि त्या तफावतीमध्ये आपण कारण कुठेतरी पॅरेंट्सचं अवेअरनेस झालेलं आहे, कुठेतरी समाजाचं अवेअरनेस झालेलं आहे, मुलींना गव्हर्नमेंटने फॅसिलिटी दिल्यामुळे मुली समोर जात आहे, ह्या गोष्टीमुळे त्यांना कुठेच सपोर्टची गरज नाही आहे तुमच्या. आज ती सक्षम आहे, आज ती प्रत्येक क्षेत्रामध्ये ती रूढ आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये पॉलिटिक्स म्हणा, पॉलिटिक्स मध्ये त्यांना 33% आरक्षण दिलेलं आहे विधानसभेमध्ये म्हणा किंवा लोकसभेमध्ये म्हणा, तर त्या अशा इलेक्शन मध्ये त्या उभ्या होतात आणि कोणापेक्षा कमी नाही त्या साध्य करून त्यांनी दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की आणि कायदे पण इतके स्ट्रॉंग झालेले आहेत. मी असं म्हणणार नाही की कायदे 100% इम्प्लिमेंट होतात किंवा मग ते सक्षम आहेत, पण हो, कायदे त्यांच्या पाठीमागे आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करून घ्यायचं हे आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे अवेअरनेस हे शिक्षणामुळे येतं आणि त्या अवेअरनेसमुळे तुम्ही त्या कायद्यांना कसं अंमलात आणू शकता ही सुरुवात तुमच्यापासून करा. कारण आज IPS IAS IRS इथपर्यंत मुली जास्तीत जास्त मुली मुलांपेक्षाही आज जम्प मारताना दिसतात. ते कौतुकाचा विषय आहे मॅडम आणि त्याच्यामुळे मुली कुठेच कमी नाही आहे.
1: खरंच तुम्ही खूप छान सांगितलं की शिक्षण आणि सशक्तीकरण याच्यातून मुली किती पुढे येत आहेत. खरंच हे कायद्यात तरतूद पण आहे आणि त्याचा उपयोग प्रत्येक मुलीने घेतला पाहिजे आणि हा तिचा मानवी हक्क आहे. तुम्ही खूप छान सांगितलं. श्रोते हो, 11 ऑक्टोबर जागतिक बालिका दिवस साजरा केला गेला, त्याच्याच अनुषंगाने अॅडव्होकेट अंजली देशमुख यांच्याशी बोलत आहोत. मुलींचे हक्क आणि उज्ज्वल भविष्य या विषयावर अॅडव्होकेट अंजली देशमुख मॅडम, माझा यानंतरचा हा महत्वाचा प्रश्न असा आहे की मुलींचे हक्क या संकल्पनेतून कोणते हक्क महत्वाचे, म्हणजे जे मुलींचे संगोपन करताना तिच्या स्वातंत्र्याला आणि हक्कांना कसं प्राधान्य देता येईल.
0: तर तिचे हक्क म्हणजे कोणतं, कुटुंबामध्ये तिला प्राधान्य द्यावं आणि तिला समाजामध्ये असं हीन समजू नये की ही मुलगी आहे आणि जे काही टॉर्चर किंवा जे लिंगभेद होतो तिच्या आणि त्यालाही कुठेतरी आळा बसायला पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे की इक्वल ऑपॉर्च्युनिटी म्हणजे समान संधी त्यांना भेटायला पाहिजे आणि कायदेविषयी जे हक्क दिलेले आहे त्याच्यामुळे तिला जे प्रोटेक्शन भेटलेलं आहे त्याच्यामुळे कुणालाही घाबरण्याची गरज नाहीये. ती एक सक्षम व्यक्तिमत्व आहे आणि तिने ते प्रूफ केलेलं आहे आणि ती समोर जाऊनही प्रूफ करत राहतील. ह्या गोष्टी लक्षात पॅरेंट्सना ठेवाव्या लागतील आणि समाजाला हे बघतील की समाज म्हणजे कोण, समाज म्हणजे आपलेच लोक. तर आपल्या लोकांना सक्षमीकरण कसं करायचं, एक मुलगी म्हणून, समाजाची मुलगी म्हणून तिच्याकडे बघावं, एक आपली स्वतःची मुलगी म्हणून तिच्याकडे बघावं, कुठलाही भेदभाव तिच्याविषयी दाखवू नये आणि मुलगी ही मुलापेक्षा कधीही कमी नसते. तिने हे साध्य करून दिलेलं आहे. खूप लोकांना बघितलं मी, तिथे मुलगा नसतो, फक्त एकटी मुलगी असते. मग लहानपणापासून तिच्यावर हा संस्कार केला पाहिजे की ती स्ट्रॉंग आहे, ती कुठेच कमी नाही आहे, हे हीन भावना तिच्यामध्ये भावना येऊ देऊ नका. आणि महत्वाचं म्हणजे ती जे करते त्याचं कौतुक करा, तिला स्वावलंबी बनवा, तिला जे कौशल्य येत असतील तिच्यामध्ये जे काही कॅपॅसिटी असेल किंवा तिच्यामध्ये ते गुण असतील त्याला तुम्ही प्राधान्य द्या, तिला समाजात येऊ द्या, तिच्या सुप्त गुणांना प्राधान्य द्या आणि बघा ती कशी चमत्कार करते समाजामध्ये. मी सांगते आज कारण खेड्या विभागातल्या मुली सुद्धा आज सिटीमध्ये IT मध्ये खूप मोठ्या मोठ्या पदावर काम करत आहे. किती मोठं एक्झाम्पल आहे, किती मोठं उदाहरण आहे की त्या कोणत्या परिस्थितीतून आलेल्या, त्या आज किती स्वावलंबी आणि फायनान्शियली इंडिपेंडेंट मुली आहे. हे ज्या मुली आज सिटीमध्ये येतात आहे, सिटीमध्ये शिकतात आहे आणि ज्या काही अचीव्ह करताय लाईफमध्ये, ते बघा, बाकीच्या पोरींना बघा आणि ते अवलोकन करा आणि आपल्याही मुलींना त्या जागी कसं फिट करता येईल ते बघा.
1: म्हणजे बालपणापासूनच आपल्या घरातूनच पालकांनी की तू हे करू नको, तू मुलगी आहे, तू ते करू नको असं बिंबवलं गेलंच नाही पाहिजे.
0: चुकीचं आहे,
1: चुकीचं आहे, हे बिंबवणं चुकीचं आहे. तर लहानपणापासूनच तिच्यातले काय जे गुण आहेत, तुम्ही आता मग
0: सुप्त गुण,
1: सुप्त गुण आपण हेरून त्या मार्गानं तिला प्रोत्साहन देणं
0: गरजेचं आहे.
1: अॅडव्होकेट अंजली मॅडम, सध्याच्या काळात मुलींसमोर सुरक्षिततेचे कोणते मोठे प्रश्न आहेत आणि त्यासाठी मुलींना काय काळजी घ्यावी लागणार.
0: सर्वात मोठा प्रश्न आहे मुलींचा सुरक्षिततेचा प्रश्न आहे. मुली सुरक्षित नाही कारण आपण बघतोय की जसं आपल्या मोठ्या मोठ्या सिटीज आहे, जशा मेट्रो सिटीज मध्ये आहे, तिथे सायबर क्राईम खूप वाढलेला आहे, इंटरनेट रिलेटेड क्राईम्स खूप वाढलेले आहेत. तर त्यांना त्याच्यामध्ये अवेअरनेस होणं, अवेअर होणं खूप गरजेचं आहे, गरजेचं आहे. कुठे मीडियामध्ये स्वतःचा फोटो व्हिडिओज अपलोड करायच्या ते 10 वेळा विचार करा, 100 वेळा विचार करा की ह्या गोष्टी तुम्हाला कशा काय अपायकारक ठरू शकतात. आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला अपायकारक ठरू शकतात तर मग तुम्ही त्या गोष्टीच्या मागे जाऊ नका. आणि दुसरं म्हणजे जे इंटरनेटचं युग आहे, इंटरनेट खूप चांगलं आहे कारण इंटरनेटमुळे आपण जगामध्ये स्पर्धा करतोय. आज AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तर ह्या सेक्टरमध्ये तुम्हाला खूप संधी आहेत आणि त्या संधी बरोबरच एक तर फायदे आहे आणि नुकसानही आहे, पण ते तुम्ही कशा प्रकारे अडॉप्ट करता हे तुमच्यावर डिपेंड करतं.

त्याच्यामुळे सोसायटीमध्ये तुम्ही जेव्हा वापरताय, तुम्ही जेव्हा वावरतायत की माझा कसं म्हणजे मला राहता येईल किंवा ह्या कसं मी टॅकल करू ह्या जगाला किंवा मग कशी जगू, तर तुमच्यासाठी खूप फॅसिलिटीज आहे. फक्त अवेअरनेस ठेवणं खूप गरजेचं आहे की कुठे काय आहे, आणि एज्युकेशननी ते अवेअरनेस येतं असं मला वाटतं. मी अशी म्हणणार नाही की सातच्या आत घरात, पण तुम्ही कुठेतरी घरी कुठेतरी सांगून जा की पॅरेंट्सला सुद्धा तुमची काळजी असते, कुणीतरी घरी तुमची वाट बघत असतं. कारण सगळ्यांना माहित असते की तुम्ही आज जॉब करताय आणि जॉबचा वेळ फिक्स नसतो कधी कधी, कधी तुम्ही उशिरा येऊ शकता. पण जर तुम्ही पॅरेंट्सला सांगून ठेवलं तर ते तेवढी काळजी करणार नाही. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जर जात असाल तर लोकेशन सेंड करू शकता, तुम्ही आपल्या पॅरेंट्सशी लोकेशन शेअर करू शकता, आपले मित्र मैत्रिणी जे असतील तुमचे कोलिग्स वगैरे त्यांना लोकेशन तुम्ही शेअर करू शकता. त्यांना तुम्ही हे सांगू शकता की मी अमुक तमुक लोकेशनवर आहे आणि मी कॅबमध्ये बसलेली आहे, हा माझा कॅब नंबर आहे आणि मी इतक्या वाजता पोहोचणार आहे, मला आज उशीर झाला. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जे आपण त्याचं पालन करणं किंवा त्याला फॉलोअप करणं खूप गरजेचं आहे. कारण जग खूप धावपळीचं जग आहे, या धाव

0: अमुक तमुक लोकेशनवर आहे आणि मी कॅबमध्ये बसलेली आहे, हा माझा कॅब नंबर आहे आणि मी इतक्या वाजता पोहोचणार आहे, मला आज उशीर झाला. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जे आपण त्याचं पालन करणं किंवा त्याला फॉलोअप करणं खूप गरजेचं आहे, कारण जग खूप धावपळीचं जग आहे. या धावपळीच्या जगामध्ये तुम्हाला स्टॉप नाही करता येणार, स्वतःला तुम्हाला थांबता येणार नाही, याच्यामध्ये सातत्याने धावावं लागतं. सातत्याने धावत असताना काही बेसिक ज्या नीड्स असतात किंवा बेसिक तुमच्या ज्या जबाबदाऱ्या असतात त्या तुम्ही पाळल्या पाहिजे. मी एवढंच म्हणेल की तुम्ही अवेअर राहा, तुम्ही मीडियामध्ये काय येतं किंवा जग कसं आहे हे पहिले तुम्ही ते जग कसं आहे ते ओळखा. आजूबाजूला कोणत्या केसेस घडत आहे ते तुम्ही बघा, कारण आजकाल जे क्राईम घडतात ते तुम्हाला काही तुमचा एज पाहून किंवा तुमचा चेहरा पाहून किंवा तुमचं बॅकग्राऊंड फॅमिली बॅकग्राऊंड पाहून कधीच क्राईम होत नसतो. क्राईम व्हायला वेळ लागत नसतो, क्राईम कोणत्याही एका क्षणात होऊ शकतो. कोणी कोणाचा कसा फायदा घेईल या जगामध्ये सांगता येत नाही, त्याच्यामुळे सायबर रिलेटेड जे काही क्राईम्स आहे त्याच्याबद्दल थोडं अवेअरनेस ठेवा. आणि तुमच्यामध्ये हेल्पलाईन नंबर आहे, जसं तेलंगणामध्ये राहत असाल तर शी टीम आहे, 24 आवर्स 24 तास ती शी टीम अवेलेबल असते. 100 वर तुम्ही कॉल करू शकता. तर असे सुद्धा गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीज आहे. आणि तुमच्या एरियामधले जे कमिशनरेट असेल तर व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर ऍक्टिव्ह राहा आणि त्याच्यावर ऍक्टिव्ह राहून सुद्धा तुम्ही कंप्लेंट करू शकता आणि तुमचं लाईफ तुम्ही वाचू शकता. त्याच्यामुळे कोणाही मिसलीड करत असतील कोणी किंवा तुम्हाला कोणा दिशाभूल करत असतील तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. हे सायबर युग आहे आणि हे AI युग आहे. AI युगामध्ये तुम्हाला तुमचा बचाव तुमच्या हातामध्ये आहे आणि तुम्ही ह्यासाठी एकदा अपराध झाला तर तुम्ही त्याला जिम्मेदार फक्त फक्त आणि फक्त तुम्हीच राहणार आहात.
1: तुम्ही खूप छान सांगितलं मॅडम. मुलींचे हक्क जसे आहेत त्याबरोबरच आपल्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावरच आहे, हे खूप तुम्ही छान सांगितलं. मुलींचे हक्क आणि उज्ज्वल भविष्य या विषयावर ऍडव्होकेट अंजली देशमुख मॅडम, आपण जागतिक बालिका दिवसाच्या निमित्ताने कार्यक्रमा शेवटी जाता जाता आमच्या श्रोत्यांना काय मोलाचा संदेश किंवा सल्ला देऊ इच्छिता?
0: मी एवढाच सल्ला देईल की मुली कुठेच कमी नाही आहे. आणि तुम्ही जर म्हणाल की मुलगा हा वंशाचा देव असतो, तसं नाहीये. मुली पण आज वंशाच्या देवापेक्षाही त्यांनी खूप अचीव केलेला आहे आणि ते वंशाच्या देवापेक्षाही सक्षम होऊन दाखवतील. इतका कॉन्फिडन्स तिच्यामध्ये तुम्ही क्रिएट करा, असं तिला बनवा. फायनान्शियली ती सक्षम राहील, जेव्हा ती कमवेल ना तेव्हा ती तुम्हाला सुद्धा कुठेच जाऊ देणार नाही आणि कुठेच ती तुम्हाला कमी पडू देणार नाही, एवढा तिच्यावर विश्वास ठेवा. तर शिक्षणाबद्दल मी तुम्हाला सांगेल की लहानपणापासून 1 ते 4 शिक्षण किंवा मग बेसिक एज्युकेशन, जसं मी तुम्हाला सांगितलं की आर्टिकल 21 जे आहे, आर्टिकल 21 मध्ये तुम्हाला 6 ते 14 वर्षापर्यंत तर मुलींना जे शिक्षण महत्वाचं आहे मुलींना देणं आणि त्यांच्या आरोग्याविषयी त्यांना अवेअर करणं गरजेचं आहे आणि आत्मविश्वास संवेदन सुरक्षितता आणि मुलींना कसं सक्षम बनवता येईल समाजामध्ये ह्या गोष्टींवर तुम्ही आत्मकेंद्रित करून मुलीला तुम्ही सक्षम बनवू शकता, एवढंच मी मार्गदर्शन करेल.
1: श्रोते हो, मुलींचे हक्क आणि उज्ज्वल भविष्य यावर ऍडव्होकेट अंजली देशमुख यांच्याशी चर्चा करत होतो. हा केवळ एक विषय नसून आपल्या देशाचा मूळ पाया आहे. मुलींचे हक्क आणि उज्ज्वल भविष्य हेच त्यांच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक मुलीला शिक्षणाची समान संधी मिळणं, त्यांचं शोषण न होणं, त्यांना सुरक्षित वातावरण मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. ही जबाबदारी केवळ शासनाची नाही तर आपल्या संपूर्ण समाजाची आहे. 11 ऑक्टोबर जागतिक बालिका दिवसच्या निमित्ताने मुलींचे हक्क आणि उज्ज्वल भविष्य या विषयावर ऍडव्होकेट अंजली देशमुख मॅडम आपला अमूल्य वेळ देऊन आकाशवाणी हैदराबाद स्टुडिओत आलात. मोलाची माहिती आणि माहितीपूर्ण असा संदेश आपण आमच्या श्रोत्यांना दिला त्याबद्दल मी आकाशवाणीतर्फे आपले आभार मानते. नमस्कार मॅडम.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, काल साजऱ्या केल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त मुलींचे हक्क आणि उज्ज्वल भविष्य या विषयावर ऍडव्होकेट अंजली देशमुख यांची मेघना ढवू यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. निशिगंध मराठी कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या हैदराबाद केंद्रावरून. श्रोते हो, 11 ऑक्टोबर अर्थातच काल नवरात्र प्रारंभ झालाय. घरोघरी घटस्थापना झालीय. नवरात्रीचा उत्सव म्हणजेच नवरात्रोत्सव आणि याच नवरात्र उत्सवाच्या आपण सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, शारदीय नवरात्र हा सण संपूर्ण भारतात अतिशय उत्साहानं आणि आनंदानं साजरा केला जातो. नवरात्रीच्या 9 दिवसात देवीची आराधना, उपवास आणि जागरण, गरबा असं विविध प्रकारचं आयोजन केलं जातं. शारदीय नवरात्र म्हणजे मोठ्या उत्साहानं साजरा केला जाणारा शक्ती उपासनेचा उत्सव. अश्विन महिन्यातील

आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला निशिगंध मराठी कार्यक्रम समाप्त होत आहे. पुन्हा भेट आहेच याच आठवड्यात बुधवारी दुपारी 2:30 एक विशेष कार्यक्रम घेऊन आपल्या सेवेसाठी. तोपर्यंत मेघना ढबूचा सप्रेम नमस्कार.